0: سر کیڑے موضوع بابت اوا جان داس
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرا تو سب تعریف ان رب پاک جو جو اصے جارے تو خرائے تو روزی دے تو خوشی دے تو سبنی زمین آسمانی آفت ان کا محفوظ رکھے تو اصل پروگرام صحت کی گال جو بر وقت ان ٹائم تے نشر تھی ہے ہزارے بدندڑ تھی آواز وی ہے جو ہر کہیں جی امید بنبی ہے امید یہ ہوں ت شفا تو الہ ہی دینا ہے ظاہر ہے لیکن امید یہ ہوں ت کان کا بیماری جکی بھی ہے اللہ تعالیٰ جو بھی مرض تخلیق کیا ہے تا موت کے علاوہ ان جو علاج ضرور موجود ہے خاص کر ہومیوپیتھک میں بغیر انجیکشن کے بغیر ڈرپ کے بغیر سرجری کے ٹریٹمنٹ ہومیوپیتھک دواؤں رستے بغیر کئی سائڈ افیکٹ کے موجود ہوں سو وہ اواں شہر مہراپور شہر میں جرمن ہومیوپیتھک کلینک اواں خبر ہے تو ہفتے جا چھ ڈی جرمن ہومیوپیتھک کلینک کے ساموں ودھن پوٹا پیٹرول پمپ تے کلینک موجود ہوں جی ٹائمنگ صبح جو 10 بجے کا شام جو 5 بجے تھی ہوں اڑے طریقے سے ہفتے جا چھ ڈی جمعہ چھنچھر آچر سومر اربا خمیس انگارو اسپیشلی کلینک بند ہوں اسپیشلی ان میں 3 ڈی جمعے جو ڈی چھنچھر جو ڈی آچر جو ڈی اصانو چیک اپ فیس فری ہوں جو مستحقین ہوں ان ہزارے مستحقین ان مل تھی فائدہ وٹھی چکا ہے اڑے طریقے سے البتہ دوا مریض کے پان کے وٹنی ہوں اصانو جی کلینک تے جکی بھی پیشنٹ ایندا الحمد للہ ان مل تھی ان کے یہ سمجھو 90% پیشنٹ ٹھیک تھی چکا ہے ودیک جی میں پہلی گال کئی تو شفا اللہ تعالیٰ کے ہاتھ میں ہے کو بھی ڈاکٹر جو ہے سو فرشتو نہ ہے اللہ تعالیٰ جدہ شفا دینا ہے تو اتنا ان کے شفا ملتی ہے وہ چاہے وہ حکیم ہوجائے ایلیوپیتھک ڈاکٹر ہوجائے یا ہومیوپیتھک ڈاکٹر ہوجائے یا عام مانو ہی چھوڑنا ہوجائے لیکن جدہ شفا اللہ تعالیٰ جتنے جی شے میں رکھی ہے جی کھ میں بھی شفا ہوں تو ان میں بھی شفا ملی وی ہے خاص کر اصانج جی جڑی بوٹوں ہیں اصانے ہومیوپیتھک دواؤں جو راز بھی یہ ہے جی بھی اصانے ہومیوپیتھک دواؤں ہیں وہ جڑی بوٹین میں ہی تیار تھیں ان میں کو بھی کیمیکل استعمال یوز نہ جن کے کرے مریض کے کو بھی سائڈ افیکٹ نہ البتہ ان کے فرق پیجی وی ہے پر جی فائدہ نہ پہ تو نقصان بھی کون ہے اصا کوشش کرنا ہوں پانے پروگرام صحت کی گال جے توسط سے تو جے کے بھی عام مرض یا خاص بیماری ہوں ان کے بارے میں اواں بدھندڑ تھی سامعین تھی ایک جان پہنچائیں یا بیماری جو سو چھو تھی ہے یا تھی وجے تو ان کے لئے فسٹ ایڈ جو سو اواں کرنا کھپے یا جو سو ان کے لئے پرہیز کیڑی کرنا کھپے یا ان کے لئے دوا کی استعمال کرنا کھپے کیڑی استعمال کرنا کھپے مرض کے حوالے سے گال کروں تو ہزارے مرض ہوں ہزارے مرض کے بارے میں ہمل تھی پروگرام کر چکے ہیں ایک مرض کے بارے میں 100 دفعہ جو سو پانے پیشنٹس کے آگاہی دے چکا ہوں وری بھی ایک دفعہ بیہر اواں کی خبر ہے تو اج کل جوڑن جو مرض عام تھی چکا ہے جوڑن جو مرض ہڈن جو مرض عام ہے یہ چھو تھین دو ہے ان جا ہزارے جو ہے سو یعنی تمہیں جتنے بھی ویندو تو ہزارے قسم جو دواؤں ملدیوں ہزارے قسم جا جو ہے سو علاج ملتا کے گوڈن میں اسیوں ہڑائیندا ہیں وچارا کے جو ہے سو مالشوں کرائیندا ہیں کے لیپ ڈیاریندا ہیں کے ٹکورو ڈیاریندا ہیں کے سکائیوں ڈیاریندا ہیں سو جو علاج ہومیوپیتھک میں اواں کے بدائیندا ہوں وہ دواؤں کے رستے ان سے جو ہے سو پیشنٹ 100% ماشاء اللہ ٹھیک تھی ویندو ہے ہاں یہ تھی ہے اصا وٹ اے پیشنٹ جن مل تھی کچھ پیشنٹ اڑا بھی ہیں جے ٹھیک نہ تھی سکیا ان جا اسباب یہ ہیں تو وہ الریڈی پہ ہی جو ہے سو کہ لانگ ٹائم کے لئے کافی لمبے عرصے تھی مثال انگریزی دواؤں جن کے اصل کارٹیزون چوندا ہوں وہ استعمال کر چکا ہوں ظاہر ہے تو ان میں ہومیوپیتھک دوا جو ہے سو ناکارا بنجی وجے تھی छो जो उहे अॻे ई जेको आहे सो हू अहिड़ो हिकिड़े क़िस्म जो जीअं असां उनखे सिंधी में चवंदा आहियूं मिठो ज़हर कार्टिज़ोन उहो हिकिड़ो मिठो ज़हर आहे जेको हर यानी अहिड़नि मर्ज़नि में जीअं दमे जो पेशंट हूंदो आहे उन में बि कार्टिज़ोन इस्तेमालु कई वञे थी पोइ हिकु दफ़ो पेशंट हिरी त वञे थो लेकिन उन महिल जल्दी क्विक हुनखे रिलीफ मिले थो, फ़र्क़ु पवे थो, लेकिन अॻिते हली हुन जे लाइ उहे काफ़ी मसाइल थींदा आहिनि। अॻिते हली जॾहिं उमिरि हुनजी वधंदी आहे, मर्ज़ु जॾहिं वधंदो आहे, त पोइ हुनखे को बि दवा असरु न कंदी आहे, चाहे उहो दमे जो मरीज़ हुजे, चाहे उहो जोड़नि जी तकलीफ़ जो मरीज़ हुजे, चाहे रगुनि जी तकलीफ़ जो मरीज़ हुजे, या कंहिं ॿी अहिड़ी बीमारी जो मरीज़ हुजे। जोड़नि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त जोड़नि जे सूर लाइ तमामु आम तौर ते इहो ई मशहूरु हूंदो आहे त हीउ हिकु दफ़ो थी वियो त वरी कोन छॾींदो आहे, लेकिन ईअं हरगिज़ न हूंदो आहे। होम्योपैथिक इन खे मुमकिन कयो आहे ऐं पहिरियां बि मरीज़ जी सुञाणप कजे त जोड़नि जा सूर, जंहिं मां पहिरीं ॿुधायमि त कई क़िस्म जा हूंदा आहिनि, सभिनी जो इलाजु पंहिंजी हिकमत अमली सां कयो वेंदो आहे। ऐं तव्हांखे जोड़नि जे सूर में ईअं थींदो आहे जो घणनि खे सोजन थींदी आहे, अकड़ाव थींदो आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो जेको आहे सो खोड़ सारा डॉक्टरनि जी मां पहिरीं ॻाल्हि कई ईंदा आहिनि त जीअं इंजेक्शन्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, कार्टिज़ोन इस्तेमालु थींदियूं आहिनि, लेकिन जेको आहे सो मर्ज़ु तकलीफ़ वधंदी वेंदी आहे, सोजन वधी वेंदी आहे। थींदो ईअं आहे जो उहो जेको अंदरि असांजे हा जेके जोड़नि जा जेके हॾ हूंदा आहिनि, हॾनि में या जेके बि असांजा ही गोॾा हूंदा आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ो लिक्विड हूंदो आहे जेकी जंहिंखे असां मिख चवंदा आहियूं या सिमिन फ्लूइड जेके असां इंग्लिश में चवंदा आहियूं, उहा हूंदी आहे। जॾहिं उहा घटिजी वेंदी आहे त पोइ उनमें जेको आहे सो उहो गैप ख़तमु थींदो आहे ऐं पोइ जेको आहे सो गोॾा पाण में टकराइणु शुरू कंदा आहिनि ऐं पोइ उहे कॉटिलेज जेको आहे सो उनमें थी वेंदी आहे। यानी हीअ हिकिड़ी मेडिकल लैंग्वेज आहे, लेकिन जेके ॿुधंदड़ आहिनि, सम्झंदड़ आहिनि ऐं जेके वठंदड़ आहिनि उहे उनखे बख़ूबी सम्झंदा हूंदा त कॉटिलेज छा आहे, या तकलीफ़ कहिड़े क़िस्म जी आहे, मॉलिश थींदी आहे त छा थींदो आहे, या कैल्शियम जी कमी थी वेंदी आहे, विटामिन डी डेफिशंसी थी वेंदी आहे त पोइ छा थींदो आहे, त इन्हनि शयुनि जूं जॾहिं इनमें कमियूं थी वेंदियूं आहिनि त मरीज़ जेको आहे सो उहो अॻिते हली जेको घणी कश्मकश में अची वेंदो आहे। जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त ऑस्टियोआर्थराइटिस जी बीमारी थी वेंदी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो कॉटिलेजिस जेको आहे सो पाण में थी वेंदा आहिनि ऐं जोड़नि जी उहा बीमारी जेका हिकु हॾीअ खां ॿी हॾीअ खे अची भञणु लॻे, जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त उनखे कॉटेज चइबो आहे। असांजी हॾियुनि जे विच में बि जीअं बि मिसाल ॻाल्हि कई मिख थींदी आहे, उहा घटिजी वेंदी आहे, पोइ पाण में हॾियूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे पाण में टकराइबियूं आहिनि ऐं अॻिते हली उहे भुरण लॻंदियूं आहिनि ऐं उहे टेड़ियूं थी वेंदियूं आहिनि। इहो सॼो जेको आहे सो सिस्टम ईअं हूंदो आहे। हिकिड़ो जेको पाण मुरादो माण्हू मेडिसिन्स खाईंदो आहे या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं दवाऊं इस्तेमालु कंदो आहे जंहिंजे करे जेको आहे सो इहे मसाइल थी वेंदा आहिनि, लेकिन होम्योपैथिक में अलाह ताला जी महिरबानीअ सां असां वटि तमामु हिकिड़ी बहितरीन ट्रीटमेंट मौजूदु हूंदी आहे जेके मरीज़ खे ॾींदा आहियूं। कुझु टाइम ताईं उहो इस्तेमालु उनखे करणी हूंदी आहे, उन सां उहो उनजो बग़ैर इंजेक्शन जे उनजो सूर बि घटिजी वेंदो आहे ऐं उनजी सोजन बि घटिजी वेंदी आहे ऐं उनजी जेकी मिख जी कमी हूंदी आहे उहा बि पूरी थींदी वेंदी आहे। अच्छा, सूर इहा त मां ॿुधायमि त इनमें इनजो इलाजु छा आहे या इन जो थींदो आहे या न थींदो आहे। एक्चुअली उनजी सुञाणप बि तव्हांखे मां ॿुधायमि, जॾहिं सूर थी वेंदो आहे त इहो मिख घटिजी वेंदी आहे, सोजन थी वेंदी आहे। जेकॾहिं उनमें सूर शिदत सां थी वेंदो आहे, बुखार बि घणनि खे रहणु लॻंदो आहे, माण्हू डिप्रेशन में अची वेंदो आहे, अॻिते हली इनमें यूरिक एसिड बि जिस्म इंसानी जिस्म जो जेको यूरिक एसिड हूंदो आहे उहो बि वधी वेंदो आहे। अमूमन 7 ताईं उनजी रेंज हूंदी आहे जेको नॉर्मल हूंदो आहे, पर जॾहिं यूरिक एसिड फीमेल में 6 ताईं हूंदो आहे, मर्दनि में 7 ताईं हूंदो आहे, पर जॾहिं उहो उन रेंज खां वधी वेंदा आहिनि त उन सां गॾोगॾु उनजे करे उनखे यानी हॾनि में तकलीफ़ वधी वेंदी आहे, जोड़नि में सूर तमामु घणो वधी वेंदो आहे, सोजन बि घणी थी वेंदी आहे ऐं अॻिते हली जेको आहे सो पेशेंट जो बी पी बि हाई थियणु लॻंदो आहे ऐं गुर्दा बि गुर्दनि ते बि असरु थियणु लॻंदो आहे। गुर्दा अॻिते हली ईअं बि थियो आहे जो गुर्दा बि फेल थी वेंदा आहिनि। इन जे करे अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ूं जेकॾहिं थियनि थियूं त महिरबानी करे हिकु त पंहिंजे मुंहुं दवाई हरगिज़ न वठो ऐं होम्योपैथिक ट्रीटमेंट मां इहो चवणु चाहींदुसि हिन प्लेटफॉर्म तां त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त खोड़ सारा पेशेंट असां वटां बि अहिड़ा आया जेके न ठीकु थी सघिया, सिर्फ़ु उनजी वजह इहा ई हुई जो मरीज़ लेट सां आया ऐं हुननि अहिड़े क़िस्म जूं दवाऊं इस्तेमालु थियल हुयूं इन जे करे। पर जेकॾहिं कुझु अरसो हुनजी दवा इस्तेमालु थियल बि आहे ऐं असां वटि बर वक़्तु अची वञे थो ऐं कुझु टाइम ज़ाहिर आहे हिकिड़ो पेशेंट मरीज़ त मरीज़ हूंदो आहे, असां वटि वरी उबतो सिस्टम हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू किथे 2 साल 5 साल 10 सालनि 15 सालनि ताईं मरीज़ इन बीमारी में तकलीफ़ में रहंदो आहे। असां अमूमन पंहिंजे प्रोग्रामनि में चवंदा आहियूं त घटि में घटि 3 महीननि ताईं असांजी ट्रीटमेंट हलंदी आहे त हू मरीज़ उन खे ज़हन में रखी वेंदो आहे त टिनि महीननि में पेशंट बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, लेकिन थींदो ई आहे असां चवंदा घटि में घटि टे महीना पेशंट ट्रीटमेंट वठे त उन सां उनजी जेको आहे सो जेकी तकलीफ़ हूंदी आहे त काफ़ी हद ताईं घटिजी वेंदी आहे ऐं आहिस्ते आहिस्ते जेकी नुक़्स हूंदो आहे उहो बि ख़तमु थींदो आहे ख़तमु थींदो वेंदो आहे उन में टाइम लॻंदो आहे पोइ चाहे जेकॾहिं को अहिड़ो नुक़्स वधी वेंदो आहे अहिड़ी का बीमारी घणी आहे त जेकॾहिं टे महीना न त पंजनि महीननि ताईं छहनि महीननि ताईं बि ट्रीटमेंट हुनजी हलंदी आहे। सो इहे ॻाल्हियूं नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि जेकी असांजे प्रोग्राम जे तवसुर सां करणु ज़रूरी हूंदी आहे ऐं के ईअं हूंदा आहिनि दोस्त जेके फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि त असां दवा वरितीसीं ऐं दवा मां जेको आहे सो असांखे हीअं थियो त दवा मां पहिरीं ॻाल्हि ॿुधाई त असांजी दवा जो को बि साइड इफ़ेक्ट न आहे। हा उहे पेशंट जेके दवा खे सही इस्तेमालु न कंदा रेगुलरली इस्तेमालु न कंदा त उन्हनि खे फ़र्क़ु दवा न ॾींदी आहे। असां चयोसीं टे महीना या चारि महीना दवा इस्तेमालु उनजो इहो मक़सदु न आहे त तव्हां कुल ई महीने में हिकिड़ो दफ़ो दवा वठी वियो ऐं वरी चारि महीना आयो त तव्हां चारि महीना दवा खाधी, पर जेकॾहिं असां ॾहनि ॾींहनि जी दवा ॾिनीसीं उनखे तव्हां रेगुलरली चइनि महीननि ताईं दवा यूज़ कई त उनखे चइबो आहे टे चारि महीना दवा वठणु। पाणी जेकी दवा हूंदी आहे थधे पाणी में इस्तेमालु न करणी हूंदी आहे, दवा जा मख़सूस डोज़ हूंदा आहिनि, हर दवा अलॻि अलॻि पाणी में पीअणी हूंदी आहे, ॾह ॾह फुड़ा पीअणा हूंदा आहिनि। इहा हिकिड़ा सिगरेट पीबो आहे त सिगरेट खां जेको आहे सो पंद्रहं मिंट अॻे दवा पीबी आहे गुरड़ी करे पोइ जेको आहे दवा पीबी आहे, दवा पी यकदमि सिगरेट न आहे पीअणो हूंदो वरी गुरड़ी करे पोइ ॾह पंद्रहं मिंट खां पोइ सिगरेट पीबो आहे। त इहे हिकिड़ा दवा जा क़वानीन कानून हूंदा आहिनि, दवा जो तरीक़ेकार आहे, जेकॾहिं इन तरीक़े सां केरु दवा खे इस्तेमालु न कंदो आहे त पोइ जेको आहे सो दवा नाकारा थी वेंदी आहे ऐं दवा जो को असरु न रहंदो आहे। सो इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हुयूं जेके असां पंहिंजे ऐं नंढी हिकिड़ी सम्झाणी हुई ऐं नंढी हिकिड़ी ॼाण हुई जेके असां पंहिंजे ॿुधण ताईं पहुचे थी। उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम जो मौज़ू अवां सभिनी खे ज़रूरु जेको आहे सो पसंदि आयो हूंदो। इन प्रोग्राम जे मुतालिक़ महिरबानी करे हिकु दफ़ो ॿीहर ज़रूरु इहो ॻाल्हि नोट कंदा त हिन प्रोग्राम जे मुतालिक़ जेको बि रियल हक़ीक़ी को पेशंट आहे केस आहे त उहो उन बारे में ज़रूरु सुवाल पुछंदा। अजायो पेशंट जेको बि आहे अजायो जेको बि शौक़ीन आहे उहो ईअं महिरबानी करे हिन प्रोग्राम में कॉल न करे त बहितर आहे, जो ॿिए जेको ज़रूरतमंद आहे उनजो टाइम बि वेस्ट थिए थो ऐं असांजे प्रोग्राम जो बि टाइम वेस्ट थींदो आहे। वॾी महिरबानी,
2: तमामु बहितरीन माशाल्लाह सर, तव्हां हिकु बहितरीन ॼाण ॾिनी ऐं असां अबां सभु बज़रिए कॉल ज़रिए शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम में ऐं असांजे प्रोग्राम जो लाइव कॉल नंबर आहे 0301 96 851। डॉक्टर साहबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जिन में गुर्दे पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कंदा आहिनि। संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुन रॻ जो सूरु, नक कन गलो, पुराणलो नज़ो नज़लो, निछू, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फाल जी खंघि, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी रंग ख़ारिश, चेहरे जी ख़ारिश, फट फुरणियूं, ॿारनि में कद जो न वधणु ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि में जो कामयाब इलाज कंदा आहिनि। ऐं असां प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301 96 851, 0301 2196851। डॉक्टर साहब अरबा खमीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटरी रोड में रापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। ऐं नोट अंगारे जे ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे ऐं हिन में हफ़्ते जा 3 ॾींहं

0: हेलो, अस्सलाम वालेकुम।
1: सलाम।
0: के रहे था किथां खां? छा पुछण चाहिंदा डॉक्टर साहब खां?
1: पीर बर्श जलालानी का
0: छा पुछण चाहिंदा डॉक्टर साहब खां?
1: नंढड़ी आहे, हुनखे थोरो माना दिमाग़ ते असर थी आहे, माना ॿुधे बि कोन थी, ॻाल्हाए बि कोन थी।
0: अच्छा, नंढड़ी जो उमिरि? अदा नंढड़ी जी उमिरि केतिरी आहे?
1: छोकिरी आहे, 12 सालनि जी।
0: अच्छा, ठीकु आहे, रूबरू ॾेखारे वञे त वधीक बहितर आहे, वरना मूंखे ॿुधाए थो डॉक्टर साहिबु। जी सर।
2: जी सर, बिल्कुलु नंढड़ी आहे वॾो, ख़ासि लाइ असांजो इहो ई चवणो हूंदो आहे त उन्हनि खे वधीक बहितर आहे।

जी दोस्तों, हींअर वक्त जे दामन में गुंजाइश नाहे त असां वधीक जेको आहे त फ़ोन कॉल्स वठूं या जेको आहे त अञा वधीक ॻाल्हि ॿोल कयूं। फ़रमाइशूं बि आहिनि हिकु ॿ माह जूं, उहो बि पूरी कंदासीं। लास्ट ट्रैक प्ले करे जेको आहे त इजाज़त बि घुरंदासीं।